0: हो गुरुदेव,
1: ओ गुरुदेव
0: महाप्रभु जी,
1: महाप्रभु जी,
0: आप ही ब्रह्मा, यू आर द ब्रह्मा,
1: सी ब्रह्मा,
0: दैट ब्रह्मा हु इज द क्रिएटर्स,
1: ब्रह्मा, který je stvořitel.
0: ब्रह्मा विष्णु, नो द गॉड विष्णु मैनी मैनी टाइम्स मैनी मैनी ऑल्सो लाइक वाट कॉल बी द कृष्णा.
1: Jsi Bůh Višnu a také ho známe pod jménem Krišna.
0: Áp hi Brahma, áp hi Višnu, áp ho Kailas Kevasi. And oh Gurudev, you are also residing in the Kailas.
1: O Gurudeve, ty také přebýváš na Kailáši.
0: You are

0: residing there.
1: Tam žiješ.
0: Apoho Narada, Apoho Sarada, Apoho says, Sukrasi. Apoho Narada, Apoho Sarada, Apoho says, Sukrasi. Apoho hi, Apoho dhyani, Apoho gyani, Apoho yog prakasi. You are the Brahma, Api Vishnu, and you are Kailash, living in the Himalaya in Kailash. Si. Apoho Narada, also you are the Narad Rishi.
1: Si také Narad Rishi.
0: Apoho Sarada. And Apoho Ses Sukrasi. Ses Sukrasi is where the snake, very big, under the ocean. And there where Vishnu is residing.
1: Ses Sukrasi je ten velký had pod oceánem a tam žije Vishnu.
0: Ses. And Ses means also what remains after all, but still there remains.
1: A ses je také to, co potom všem zůstane.
0: Apoho dhyani, apoho gyani, apoho yog prakasi. Apoho dhyani, o Mahaprabhuji.
1: O Mahaprabhuji.
0: Apohi dhyani, you have meditation, you know that, o Devpuriji.
1: Máš meditaci, znáš to, o Devpuriji.
0: Apoho gyani, you are the knowledge.
1: Si poznání.
0: Apoho yog prakasha, and you are the light of the yogas.
1: Asi světlo yug.
0: Mahaprabhuji is saying to Devpuriji.
1: To říká Mahaprabhuji Devpuriji.
0: Apoho dhyani, apoho gyani, apoho yog prakasi. Apoho deva sab devi, apoho surya prakasi. You are also my lord. You are the shakti.
1: Můj pane, si také shakti.
0: And you are also bhakti.
1: A bhakti.
0: Devi.
1: Bhakti devi.
0: Apahi surya prakas. O Devpuriji, you are the surya, the sun prakas.
1: O Devpuriji, ty jsi také slunce.
0: Apoho vedon ke gyata, apoho bhakt urvasi. Apoho vedon ke gyata, o Mahaprabhuji, you know the Vedas, you know the Vedas.
1: O Mahaprabhuji, ty znáš Vedy.
0: Apoho bhakt urvasi. And all the bhaktas are in our heart.
1: A všichni bhaktové jsou v našich srdcích.
0: Apoho vedon ke gyata, apoho bhakt urvasi. Apoho shant naam ke data, apoho sat naam ke data. O Gurudev, you are the sat, the truth.
1: O Gurudev, ty jsi pravda.
0: Now, so from that truth name you are the data, o God.
1: Té pravdy ty jsi.
0: Apho bhakt urvasi. And you are Gurudev in our heart.
1: A Gurudev jsi v našem srdci.
0: Urvasi is the heart.
1: Urvasi je srdce.
0: Apho vedon ke gyata. You are knower of the Vedas.
1: Znáš Vedy.
0: Apho bhakt urvasi. Apho sat naam ke data. And you are the name of the God. Everything you are giving us.
1: A jsi jméno Boží a všechno nám dáváš.
0: Sat naam ke data. Sat means the truth.
1: Sat je pravda.
0: Apho nij savrup ke gyata. And you are you are that of the gyata, the knowledge, knower.
1: A a jsi znalec.
0: You are the form of the knowledge, jata.
1: Jsi podobou poznání.
0: Namo om namo prabhu deep pranama brahmanand urvasi. And about brahmananji, it is om namo prabhu deep pranam. So om prabhuji, prabhuji said pranam, salutation. Brahmananda urvasi, brahmananda, brahmananda, brahmananda. There you are residing, O my Dev Puriji, Gurudev.
1: Takže přebýváš tam, můj Dev Puriji, můj Gurudev.
0: Namo, om namo, prabhu dýpaya vinasi, apho brahma, apahi vishnu, apho kelas kevasi, apho narad, apho sarad, apho ses sukrasi, आप हो ध्यानी, आप हो ज्ञानी, आप हो योग प्रकाशी, आप हो देव सब देवी, आप हो शूर प्रकाशी, आप हो ब्रह्म विनिर्वाणी, आप हो चहूं आपके वासी, चहूं इन ऑल डायरेक्शंस यू आर देयर,
1: सी ve všech směrech.
0: आप हो वेदों के ज्ञाता, आप हो भक्त उर्वासी, आप हो सतनाम के दाता, आप हो निज स्वरूप के ज्ञाता, ओम नमो प्रभु दीप प्रणामा ब्रह्मानंद उर्वासी, सत्य सनातन धर्म की, देवादिदेव अलकपुरी जी महादेव की, देवादि देव देवेश्वर महादेव परम आराध्य भगवान श्री दीप नारायण महाप्रभु जी की जय. सत्य सनातन धर्म स्वामी माधवानंद जी भगवान की. सत्य सनातन धर्म की. ओम शांति शांति शांति. हरि ओम हरि ओम.
1: गुरु परमांशी स्वामी महेश्वरानंद गुरुदेव की जय.